भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 41 दशक 3 समास 8 आधिदैविक ताप। मागच्या समासात आध्यात्मिक आणि आधिभौतिक तापाचे वर्णन केले, आता आधिदैविक तापाची माहिती सावधपणे ऐका। शुभ अशुभ कर्मामुळे लोकांना देहांताच्या समयी यमयातना भोगाव्या लागतात, स्वर्ग नरक नाना भोग भोगावे लागतात, त्याला आधिदैविक असे म्हणतात। नाना दोष नाना पातके मदांधपणे अविवेक केला त्यामुळे दुःखदायक यमयातना भोगावे लागतात। शारीरिक बळ पैशाची मस्ती मनुष्यबळ राजबळ नाना सामर्थ्यांच्या बळामुळे चुकीचे कृत्य केले जाते, नीतीतत्व सोडून करू नये तेच केले जाते, त्यामुळे यमयातना भोगताना जीव जातो। डोळे झाकून स्वार्थबुद्धीने नाना अभिलाषा कुबुद्धी यांच्या सहाय्याने जमिनी पैसा स्त्रिया पदार्थ हडप केले जातात। उन्मत्तपणाने माजून जीवाचा कुटुंबाचा घात केला जातो, चुकीचे कृत्य केले जाते म्हणून यमयातना भोगाव्या लागतात। मर्यादा सोडून वर्तन होते। ग्राम अधिपती ग्रामसेवक देशाचे नेतृत्व करणारा अधिपती यांनी नीती न्याय सोडला तर देशाधिपतीला राजा शिक्षा करतो, राजाला देव शिक्षा करतो। राजाने नीती न्याय न केल्यास यमयातना भोगाव्या लागतात। राजा पापी झाला त्याने स्वार्थ पाहिला म्हणून त्याला नरक भोगावा लागतो। राजाने राजनीती सोडली तर त्याला यम शिक्षा देतो, यमाने नीती नियम सोडले तर त्याला देवगण शिक्षा करतात। अशी मर्यादा देवाने घालून दिली आहे म्हणून नीतीने वागावे। नीती न्याय सोडला तर यातना भोगाव्या लागतात। देवाने यमाला प्रेरणा दिली म्हणून त्याला अधिदैविक असे म्हणतात। यमयातना उदंड आहेत, त्याचे नाना प्रकार शास्त्रात सांगितले आहेत। तो भोग कदापि चुकू शकत नाही, त्याला अधिदैविक असे म्हणतात। शास्त्रामध्ये यमयातनांचे वर्णन केले आहे। यामध्ये शरीरास नाना प्रकारे त्रास दिला जातो। स्वर्गामध्ये आलेल्या प्रेतांत नाना शरीरे असतात, त्यांना भोग भोगावे लागतात। पुण्य करणाऱ्याला विलास तर पाप करणाऱ्याला यातना भोगाव्या लागतात असे शास्त्रात सांगितले आहे। त्यावर अविश्वास बाळगू नये। वेदाज्ञेने चालत नाहीत, हरिभक्ती करत नाहीत, त्यांना यमयातना भोगावे लागतात, त्याला अधिदैविक असे म्हणतात। अक्षोभ नावाचा नरक आहे, त्यामध्ये जुनाट किडे रवरव करीत असतात, हातपाय बांधून त्यामध्ये टाकलं जातं, त्याला अधिदैविक म्हणतात। कुंभिपाक नावाचा एक नरक आहे, त्यामध्ये कुंभाप्रमाणे एक कुंड असते, त्या कुंडाचे तोंड लहान असते, त्यामध्ये दुर्गंधी उकाडा सहन करावा लागतो, त्याला अधिदैविक ताप असे म्हणतात। चळत्या स्तंभावर चटके देणे तापलेल्या सळीने डाग देणे सांडशी लावणे याचे नाव अधिदैविक ताप। यमदंडाचा उदंड मार सहन करावा लागतो। पापी नराला भोगावे लागणारे भोग म्हणजेच अधिदैविक होत। पृथ्वीवर नाना प्रकारचे मार सहन करायला लागतात, त्यापेक्षा यमयातना कठीण आहेत। मेल्यावर देखील उसंत मिळत नाही, त्यास अधिदैविक म्हणतात। 4 दिशांना 4 जण ओढतात, कोणी धक्का मारून पडतात, कोणी ताणून मारत ओढून नेतात, त्याला अधिदैविक असे म्हणतात। उठता येत नाही, बसता येत नाही, रडता येत नाही, पडता येत नाही, यातनेवर यातना भोगाव्या लागतात, त्याला अधिदैविक असे म्हणतात। आक्रंदन करतो, रडतो, शोक करतो, घाबरतो, बारीक होऊन झिजतो, अस्थिपंजर होतो, याचे नाव अधिदैविक ताप। कर्कश्य वचने कर्कश्य मार यातनेचे नाना प्रकार दोषी नरांना भोगावे लागतात, त्याचे नाव अधिदैविक ताप। मागे राजदंडाची माहिती दिली, त्यापेक्षा यमदंड कठीण आहे। येथील यातना फार मोठ्या प्रचंड असतात। आध्यात्मिक अधिभौतिक आणि अधिदैविक यांचे वर्णन थोडक्यात माहितीसाठी केले आहे। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अधिदैविक ताप नाम समास अष्टम समास।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मन स्वाधीन होण्यासाठी मनापासून नाम घ्या. जगामध्ये आजपर्यंत पुष्कळ लोकांनी दानधर्म स्वार्थत्याग केला, पण त्यांच्यामध्ये कर्तेपणाची जाणीव राहिल्यामुळं खऱ्या अर्थानं त्यांना निस्वार्थी बनता आलं नाही. खरं म्हणजे आमचं मन आमच्या ताब्यात आल्याशिवाय आम्हाला निस्वार्थी बनता येणार नाही. मन कोणत्या साधनानं आम्हाला आवरता येईल? योग, याग इत्यादी साधनं त्यासाठी सांगितलेली आहेत. पण ही साधनं या काळात आम्हाला करता येण्यासारखी आहेत का? या साधनांसाठी लागणारी काळाची अनुकूलता आपण राहतो त्या परिस्थितीत आपल्याजवळ खास नाही. मन ताब्यात यायला सध्याच्या काळात नामस्मरणाशिवाय दुसरं साधनच नाही, कारण आज एक नामच भगवंतानं अवतार रूपानं आमच्यासाठी शिल्लक ठेवलेलं आहे. तेव्हा मन स्वाधीन होण्यासाठी सर्वांनी मनापासून नाम घ्या. नाम घेत असताना मनाचं स्थैर्य बिघडवणारे जे विकार आहेत त्यांना आवरण्याचा प्रयत्न करा. मनाला सर्वात मोठा विकार कोणता बाधत असेल तर तो म्हणजे अभिमान. या अभिमानासारखा आपला घात करणारा दुसरा शत्रू कोणी नसेल. तो अभिमान सोडायला आपण शिकलं पाहिजे. भगवंतानं आजपर्यंत एवढे अवतार घेतले ते सर्व अभिमान मारण्यासाठीच होते. हिरण्यकश्यपूच्या वेळी भगवंतांना अवतार घेतला.

0: आपल्याला राग कशामुळे येतो हे नीट समजून घेतलं पाहिजे. व्यवहारात आपल्याला नीतीची बंधनं घालून दिलेली आहेत, ती सर्व आपण पाळली पाहिजेत. नीतीच्या बंधनात राहणाऱ्या माणसाचे विकार आपोआप आवरले जातील. ही बंधनं कशासाठी घातली आहेत याचं मर्म समजून घेऊन वागलं तर राग आवरता येईल, आणि राग आवरला म्हणजे त्याच्या पोटात लपून बसलेल्या काम, लोभ, मोह इत्यादी विकारांनाही पायबंद पडेल. याप्रमाणे नीतीच्या बंधनात राहून तुम्ही आपलं मन भगवंताकडे विनम्र करा, भगवंताकडे जाऊ लागा, मन आपोआप तुमच्या मागे येईल, कारण तो त्याचा धर्म आहे. भगवंताला विसरू नका. तुमचं मन तुम्हाला आपण होऊन सहाय्य करेल याची खात्री बाळगा. नाम सुरुंगाप्रमाणे आहे, विकाररूपी मोठाले खडक ते नाम फोडून टाकत. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात. मंडळी, आज ऐकूया संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी स्वरबद्ध केलेली काही ओळखीची निवडक गीते. श्रीकांत ठाकरे हे प्रयोगशील संगीतकार आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. संगीत क्षेत्रात त्यांचं नाव आदरानं घेतलं जातच, मात्र व्यंगचित्रकार, चित्रपट समीक्षक, ते अगदी वादक आणि सिनेपत्रकार म्हणूनही त्यांचं कार्य मोलाचं आहे. एकाच वेळेस ते वादक, संगीतकार, चित्रकार, व्यंगचित्रकार, पत्रकार, चित्रपट समीक्षक, साप्ताहिक मार्मिकचे कार्यकारी संपादक, उर्दूचे अभ्यासक, या अशा अनेक गोष्टींतून त्यांचे अष्टपैलूत्व सिद्ध होते. मंडळी, आजच्या भागाची सुरुवात करूया इयत्ता तिसरीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट असलेल्या एका कवितेच्या बालगीताने. या कवितेचं बालगीत लिहिलं आहे उमाकांत काणेकर यांनी आणि श्रीकांत ठाकरे यांच्या संगीत नियोजनात गायलं आहे सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी साहेबांनी. प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलांनो हसा.

मोहम्मद रफी अत्यंत जादुई आवाजाचे लोकप्रिय भारतीय पार्श्वगायक, त्यांना भारतीय उपखंडातील महान आणि प्रभावी गायकांपैकी एक असं मानलं जातं. मोहम्मद रफी यांचा आवाज आणि अष्टपैलुत्व उल्लेखनीय होते. देशभक्तीपर गीते, दर्द असणारी गीते, रोमॅन्टिक गाणी, कव्वाली, प्रेमगीते, इतकेच नव्हे तर गझल आणि भजने शिवाय शास्त्रीय गाणी, इतकी कमालीची विविधता त्यांच्या गाण्यामध्ये होती. त्यांनी हिंदी व्यतिरिक्त उर्दू, पंजाबी, तेलुगू, मराठी अशा विविध भाषांमधून अनेक गाणी गायली. मोहम्मद रफी आणि श्रीकांत ठाकरे हे चांगले मित्र होते. हिंदी संगीतसृष्टीमध्ये अत्यंत व्यस्त असलेल्या रफीसाहेबांना मराठी गाणे गायला बोलवले ते संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनीच. आणि रफीसाहेबांनी जितकी काही मराठी गाणी गायली आहेत त्या सर्व गाण्यांचे संगीतकार श्रीकांत ठाकरे हेच होते. रसिक हो, संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्याकडे विविध प्रकारची मराठी गाणी गायल्यानंतर मोहम्मद रफी यांनी त्यांना आपण एक कोळीगीत करूया असे सुचवले. श्रीकांतजींनी वंदना विटणकर यांच्याकडून एक कोळीगीत लिहून घेतले आणि हे कोळीगीत गायला रफीसाहेबांच्या सोबत त्यांनी पुष्पा पागधरे या गायिकेला निवडले. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेचा एक छोटासा किस्सा आहे. या गाण्याच्या नेमक्या रेकॉर्डिंगच्या वेळी वादक कलाकार बरेच नवीन होते, त्यातच संगीत सहाय्यक म्हणजेच अरेंजर नेमके त्या दिवशी येऊ शकले नव्हते आणि नव्या वादकांचा मेळ काही बसेना. त्यामुळे या कोळीगीताला संगीतकार आणि अरेंजर या दोन्ही भूमिका श्रीकांत ठाकरे यांनाच पार पाडाव्या लागल्या. परंतु रफीसाहेबांनी आपला अनुभव पणाला लावून श्रीकांत ठाकरे यांना मदत करून हे गाणे उत्तम रेकॉर्ड करून घेतले. त्याकाळी तशी नवीनच असलेल्या गायिका पुष्पा पागधरे, नौखा वादक संच एकीकडे आणि दुसरीकडे उत्तम तयारीचे रफीसाहेब यांचा समन्वय साधून संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी रफीसाहेब आणि पुष्पा पागधरे यांच्याकडून अतिशय सुंदर असे हे कोळीगीत गाऊन घेतले. दोस्तांनो, रफीसाहेब या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी इतके रंगून गेले होते की एक अमराठी गायक गातो आहे हे खरं वाटतच नव्हतं. अहो, पहिल्या कडव्यानंतर तर त्यांनी स्वतःहून शिट्टी देखील वाजवली आहे या गाण्यात. ऐकूया संगीतकार श्रीकांत ठाकरे, गीत वंदना विटणकर यांचे आणि गायले आहे रफीसाहेब आणि पुष्पा पागधरे यांनी.

रसिक हो, संगीतकार श्रीकांत ठाकरे चतुरस्त्र, सखोल, मनस्वी आणि कुटुंबवत्सल होते. ते उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, समीक्षक, पत्रकार देखील होते. ते व्हायोलिन वादनात अत्यंत निपुण होते. स्वरमंडल या वाद्यावर देखील त्यांची हुकूमत होती. 60 आणि 70 दशकात मार्मिक या साप्ताहिकामध्ये शुद्ध निषाद या नावाने सिनेमाची समीक्षा करणारे त्यांचे सदर खूप लोकप्रिय होते. त्यांना उर्दू ही भाषा उत्तम लिहिता, वाचता आणि बोलता येत होती. त्यातून रफी साहेब यांच्याशी त्यांची स्वरांची तार जुळली. संगीतकार श्रीकांत ठाकरे हे मराठी गाण्यांचे शब्द रफी साहेबांसाठी उर्दूमध्ये लिहून देत आणि उर्दूमधूनच ते गाणे त्यांना समजवून सांगत असत. त्याचा परिणाम बघा, रफी साहेबांनी गायलेले प्रत्येक मराठी गाणे त्यांच्या स्पष्ट शब्दोच्चारासह गाण्यातल्या तरल भावना रसिकांच्या मनातच नाही तर थेट हृदयात पोहोचतात. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे या पुढचे सुंदर भावगीत. गाण्याच्या सुरुवातीलाच पियानोच्या, नंतर सतारीच्या आणि पाठोपाठ बासरीच्या सुंदर तुकड्याने सुरू होणारे हे गाणे त्यानंतरच्या रफी साहेबांच्या मुलायम आवाजाने रसिकांच्या मनाची पकड घेते. तसेच दोन कडव्यांच्या मध्ये देखील सॅक्सोफोन, पियानो आणि सतार यांचा अत्यंत सुरेख मेळ साधला आहे संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी. गीत वंदना विटणकर, आवाज मोहम्मद रफी आणि संगीत श्रीकांत ठाकरे. ऐकूया.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार श्रीकांत ठाकरे यांची काही निवडक गीते. मंडळी, दिनांक 24 डिसेंबर 1924 या दिवशी जन्मलेल्या मोहम्मद रफी यांनी मराठीमध्ये बालगीतं, भावगीतं, कोळीगीतं, गझल, चित्रपटगीतं, प्रेमगीतं, भक्तिगीतं, इतकेच नाही तर कव्वाली टाईप गीते देखील गायली आहेत. पण फक्त संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्याकडेच बरं का? रफी साहेबांची सगळी मराठी गाणी केवळ अविस्मरणीय. रफीसाहेब यांनी मराठी गाणी गायली ती गाण्यांच्या अर्थात शिरून, काही ठराविक शब्दांवर दिलेला जोर किंवा दिलेला किंचितसा हेल गाण्याला जादूई करून टाकतो. गाण्याच्या अशा एखाद्या तुकड्याकरता केवळ आपण ते गाणं वारंवार ऐकतो. अर्थात संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी देखील ही गाणी गाण्यातील शब्द आणि भावभावनांसह रफीसाहेबांसारख्या महान पण अमराठी गायकाकडून तितक्याच कुशलतेने गाऊन घेतली होती. नक्कीच याचा हा परिणाम. रफीसाहेबांच्या मधुर आणि सुरेल आवाजातील मराठी गाणी हा खरं तर एक स्वतंत्र विषय आहे. मित्रांनो, मोहम्मद रफी यांनी गायलेल्या यापुढील गाण्याला संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी मेंडोलिन आणि तबला या दोन वाद्यांनी फार सुंदर सजवले आहे. या गाण्यात अंतर्यापूर्वी मेंडोलिन वाजतं आणि या अनोख्या वाद्यांच्या स्वरातून श्रोते अंतर्याच्या पहिल्या शब्दाच्या स्वरापर्यंत अलगद जाऊन पोहोचतात. तो सांगीतिक प्रवास खूप श्रवणीय आहे. तुझे रूप सखे गुलजार असे, तुझे रूप सखे गुलजार असे, काहूर मनी उठले भलते, दिन रात तुझा ग ध्यास जडे, हा छंद जीवाला लावी पिसे. इथे पिसे हा शब्द वेड या अर्थाने, अन एकदा वेड लागलं की मग पिसेचा दुसरा अर्थ अर्थात पंख. छंद लावते वेड, अन छंदाच्या पंखाने घेतली जाते भरारी. ऐकूया मित्रांनो कव्वालीच्या स्टाईलने जाणारे हे गाणे. परत एकदा रफी साहेब, वंदना विटणकर आणि श्रीकांत

श्रोते हो, जसं घडलं तसं हे संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचे आत्मचरित्र 2002 या वर्षी प्रकाशित करण्यात आले होते. श्रीकांत ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे संगीताचे जाणकार, ते सतार उत्तम वाजवत असत. लहानपणी श्रीकांत ठाकरे हे बुलबुल तरंग वाजवत असत. सुरुवातीच्या काळात त्यांना सी व्ही पंतवैद्य हे व्हायोलिन शिकवत. वयाच्या केवळ 9व्या वर्षी 1939 साली ते व्हायोलिन वाजवायला शिकले आणि वयाच्या 14व्या वर्षी श्रीकांतजींनी व्हायोलिन वादनाचा पहिला जाहीर कार्यक्रम केला. मराठी नाटकांचे त्यांना विशेष आकर्षण होते. गझलचा ढंग आवडल्यामुळे त्यांनी उर्दू शिकायला प्रारंभ केला. कवयित्री वंदना विटणकर यांच्याकडून त्यांनी उर्दू वजनाच्या गझल मराठी शब्दात लिहून घेऊन त्या मोहम्मद रफींच्या आवाजात ध्वनिमुद्रित केल्या. श्रीकांतजींनी काही चित्रपटांना संगीत देखील दिले होते. असा हा अष्टपैलू हर हुन्नरी कलाकार दिनांक 10 डिसेंबर 2003 रोजी हे जग सोडून गेला. मंडळी, संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी स्वरबद्ध केलेल्या भावगीतांमध्ये वेगळ्या शब्दयोजनेसोबत संगीत रचनांमध्ये देखील एक वेगळाच बास दिसून लागला. वाद्यमेळ्यात सुद्धा वेगळ्या वाद्यांचा वापर जाणवू लागला. संगीत रचनेला अनुकूल अशा वाद्यांचा अंतर्भाव गाण्यात भावगीतात होऊ लागला. मग या अशा गाण्यांचे गीतकार आणि संगीतकार वेगळ्या पठडीतल्या चाली देणारे असे झाल्यावर गाण्याला आवाजही वेगळा हवा ना. पण वेगळा म्हणजे किती वेगळा? तर चक्क मराठी भावगीतांसाठी अमराठी गायकाचा आवाज घेतला गेला आणि ते गायक म्हणजे जगप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी. मराठी भावगीतांचे गाण्यांचे असे वेगळे विश्व निर्माण करणारे संगीतकार श्रीकांत ठाकरे, गीतकार वंदना विटणकर आणि गायक रफी साहेब, या संगीतकार गीतकार गायक या संगीत त्रिवेणीने अनेक उत्तम मराठी भावगीतं दिली. त्यातीलच गाजलेले एक भावगीत म्हणजे यापुढील हे एक मस्त गीत. हा रुसवा सोड सखे, पुरे हा बहाणा सोड ना अबोला. तुम्हाला सांगतो मित्रांनो, रुसणं, खोटं खोटं रागवणं हा खरं तर स्त्रियांचा एक विशेष गुणच म्हणा ना. बरं, हा जो लटका राग रुसवा असतो ना, तो असतो कोणावर? तर आपल्याच जवळच्या किंवा हक्काच्या व्यक्तीवर. या रुसव्यात देखील एक वेगळीच मजा असते मंडळी. असं म्हणतात, प्रेम हे जेव्हा आतून म्हणजे अगदी खोलवर असतं तेव्हा या गोष्टी आपसुकच घडतात. पुरुष हे तसं म्हटलं तर फार भोळे असतात बरं. स्त्रीसुलभ हट्टापुढे प्रत्येक पुरुषाला झुकावंच लागतं. जेव्हा रुसवा फुगवा येतो तेव्हा मनाचं झुरणं देखील आपोआप येतं. लाडीक रुसवा हे तर वेगळंच प्रकरण असतं. चेहऱ्यावर रुसल्याचा भाव कितीही लपवायचा म्हटलं तरी लपत नाही. तुमचे डोळे सर्व काही सांगत असतात. त्यावेळी तिला अपेक्षित असतो तो त्याचा सहवास. नुसता हातात हात जरी घेतला तरी तिची कळी खुलते आणि मग जोडीदार देखील या तिच्या अदांवर फिदा होतो. त्याला मग कशाचंच भान उरत नाही. रसिक हो, आपल्या प्रियेचा हा लटका रुसवा घालवायला आपला नायक बघा किती आणि कसे प्रयत्न करतो आहे ते. तो शेवटी म्हणतोय, मी पूर्णपणे कुर्बान म्हणजेच समर्पित झालो तुला. आता तरी छळवाद पुरे झाला, आता तरी रुसवा सोड सखे. ऐकूया रसिक हो, कव्वालीच्या वाटेने जाणारे आणि सतारीच्या परिणामकारक वापराने नटलेले हे मस्त गाणे. रफी साहेब, वंदना विटणकर आणि श्रीकांत ठाकरे.

रसिक हो, रफी साहेबांना मराठीत मिळालेल्या यशात त्यांच्या गुणवत्तेचा वाटा निर्विवादपणे आहे. कुठल्याही तऱ्हेचे गाणे सहजपणे गाण्याची वादातीत क्षमता, त्या गाण्यात योग्य ते भाव चपखलपणे आणण्याची आश्चर्यकारक देणगी, त्यासोबत तो वेड लावणारा मखमली मुलायम स्वर, ही रफीसाहेबांची गुणवत्ता प्रचंड महान होती. मित्रांनो, विविधतेने नटलेले आपले हे विश्व, इथे अनेक सुंदर सुरम्य गोष्टी आहेत, हळुवार अलवार नाती आहेत, निसर्गात भरून उरलेले संगीत आहे. मग मनात एकच विचार येतो, कुणी बनवलं बरं हे जग, कसं बनवलं असेल हे जग. त्या निर्मात्याला कधी आपण निसर्ग म्हणतो, तर कधी देव म्हणतो, तर कधी विधाता. त्याला शोधण्यासाठी मग आपण खूप काही करत असतो. अनेक संत महंत सांगून गेलेत की देव कुठे अन्यत्र नाही, तो आपल्यातच वसलेला आहे. रसिक हो, अगदी हेच सांगत आहेत वंदनाताई विठणकर आपल्या आजच्या भागाच्या या अंतिम गीतातून. एखाद्या कळीचे हळुवार फुलून फूल बनते, त्यातून धुंद असा गंध वाऱ्यावर पसरत राहतो, कसे बनते हे सारे. एखाद्या झऱ्याकाठी नुसते शांत बसले तरी मनातील तरंग शांत होतात, चित्तवृत्ती उल्लसित होतात. कुठून मिळते ही संजीवनी? हे सारं तो ईश्वरच तर देत असतो आपल्याला. त्याला शोधायला पाहायला मग आपण अधिक आतुर होतो. पूजा अर्चा उपास तापास असे कितीतरी विविध उपाय करत बसतो आपण, पण तो देव इथल्या कर्मकांडात नाही तर अवघ्या चराचरात भरलेला आहे हेच सत्य. ईश्वर फक्त मूर्तीमध्ये नाही तर इथल्या अणुरेणूत आहे. त्याची सूक्ष्मता, त्याची भव्यता, त्याची दिव्यता स्वतःपासून इतरांच्यात आहे हे आपल्याला उमगलं पाहिजे. आपल्याला असा देव दिसत राहायला हवा. मग देव शोधत बसण्याची आंधळी कोशिंबीर खेळायची तरी कशाला. मित्र हो, ऐकूया ईश्वराचा ठावठिकाणा आपल्या अंतःकरणातच शोधायला लावणारे हे गीत. रफी साहेबांच्या मखमली आवाजात हे गाणं ऐकणं हा एक खरोखरच सुंदर अनुभव आहे. सोपी चाल आणि अर्थपूर्ण शब्द. रफी साहेबांनी गायलेले हे पहिले मराठी गीत बरं का? ऐकूया रसिक हो, संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी मालकंस या रागामध्ये स्वरबद्ध केलेले वंदना विठणकर यांचे रफी साहेबांनी गायलेले हे अप्रतिम गीत. शोधीसी मानवा राऊळी मंदिरी नांदतो देव हा आप.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांने. कालाय तस्मै नमः. की पुरुष बलि नहीं होत समय होत बलवान, भिल्लन लुटत गोपिका वही अर्जुन वही बाण. अर्थात करणारे करवणारे तुम्ही आम्ही कुणी नसतो. काळ आपल्याकडनं हे करवून घेत असतो आणि एकदा का काळ संपला की धनुर्धारी अर्जुनाला गुरुवाख्याचा बाण चुकवता आला नाही. तुम्ही मला सहज असं म्हणाल की मी हे नेहमीच सांगतो, राज खन्ना असो, अमिताभ बच्चन असो, राज कपूर असो, पण हे सर्वांनाच लागू आहे. सर्वांना म्हणजे तुम्ही आम्ही या पृथ्वीवर जन्म घेणारे सर्वांना हेच लागू आहे, हेच तत्व आहे. कालाय तस्मै नमः या अंतर्गत आपण राज कपूर, दिलीप कुमार यांची गोष्ट ऐकली आहे. त्यानंतर साहजिक हा प्रश्न श्रोत्यांकडनं आणि माझ्या मित्रांकडनं बरेच वेळा विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर आज देतो आहे की आज आपण कहाणी सदाबहार अभिनेते धर्मेंद्रची सुरू करणार आहोत. आई मिलन की बेला हा एक अत्यंत गाजलेला आणि यशस्वी सिनेमा. यात धर्मेंद्र सहाय्यक अभिनेता होता, हिरो राजेंद्र कुमार आणि हिरोईन सायरा बानू. अर्थात त्याला बेस्ट सपोर्टिंग ऍक्टरचं नॉमिनेशन पण मिळालं होतं, पण त्याला काही केलं ते बक्षीस मिळालं नाही. एवढंच काय तर धर्मेंद्रच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याला एकदाही फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं नाही. असो, या सिनेमाचं संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. हा सिनेमा जेव्हा बनला म्हणजे हा 62-63 वेळ आहे, रफी आणि लता मंगेशकर यांचं भांडण सुरू होतं रॉयल्टीवरून. रॉयल्टी म्हणजे जितकं गाणं लोकप्रिय होतं आणि जितक्या वेळा ते वाजतं रेडिओवर, त्याच्यावरनं ह्या रेकॉर्डिंग कंपन्या ज्या असतात म्हणजे HMV वगैरे, पॉलिडॉर, हे एक ठराविक रक्कम त्या निर्मात्यांना देतात आणि निर्माते मग ते संगीतकाराला देतात. पण लता मंगेशकरचं म्हणणं असं होतं की या रॉयल्टीत आमचाही हिस्सा असायलाच हवा, कारण हे गाणं आम्ही म्हणतो त्यामुळे आमच्यामुळेच हे लोकप्रिय होतं. मोहम्मद रफींचं म्हणणं याच्या उलट होतं. ते म्हणलं की एकदा आम्हाला पैसे दिले संगीतकाराने की आमचं काम संपलं, उद्या गाणं लोकप्रिय झालं नाही तर आम्ही काही पैसे परत करणार नाही आहे. पण खरंच हमसाया सिनेमा जो होता, जॉय मुखर्जींनी काढलेला, तो काही फार चालला नाही, त्यामुळे मोहम्मद रफीनी गायलेल्या गाण्यांचे सर्व पैसे त्याला परत केले होते. पण तरी लता मंगेशकर आपला ऐका सोडायला तयार नव्हते आणि त्या म्हटले मोहम्मद रफी बरेचसे फॉरेनचे टूर करतात त्यामुळे त्यांना पैशाची एवढी काही गरज नाही, पण इथे जे लोक भारतात असतात त्यांना नेहमीच काम मिळेल असं नाही, त्यामुळे त्यांनाही रॉयल्टीची रक्कम तेव्हा मात्र जरूर कामी येईल. खरंच ती रॉयल्टीची रक्कम कामा येते का नाही येत, एक गंमत तुम्हाला सांगतो. ज्या गाण्यामुळे लता मंगेशकरचं नाव झालं 1949

पण हे गाणं इतकं लोकप्रिय झालं होतं की एक 10 वर्षात याची रॉयल्टी जवळपास 3-4 लाखाच्या वर गेली आणि सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधीच खेमचंद प्रकाश यांचं निधन झालं. तुम्ही रॉयल्टी क्लेम करायला कोणी येतच नव्हतं. शेवटी पोस्टाने स्वतः पुढाकार घेऊन यांचे खरंच वारसदार कोण आहेत हे पाहण्याचा जेव्हा प्रयत्न केला तर ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. सरतेशेवटी खेमचंद प्रकाशची बायको गोरेगावच्या लोकल स्टेशनला भीक मागताना आढळली होती. म्हणजे खरंच ज्यांना आवश्यकता असते रॉयल्टीची त्यांच्यापर्यंत ती पोचते का हा एक प्रश्न. पण तरी आईमिलन की बेलामध्ये शंकर देक्षण तेव्हाचे खूप आघाडीचे संगीतकार होते. त्यांची फी पण जास्त होती. त्यांचा ऑर्केस्ट्रा पण सगळ्यात मोठा होता. आणि मुख्य म्हणजे दे वेर टेक्नो सेव्ही. तुम्हाला सांगतो लता आणि रफी बरोबर गायला तयार नव्हते म्हणून त्यांनी हे गाणं दोघांकडनं वेगळं वेगळं गाऊन घेतलं आणि नंतर ते मिक्स केलं. हे गाणं तुम्ही आत्ता जरी ऐकलं तरी तुम्हाला असं वाटणारच नाही की हे वेगळं वेगळं गायलं होतं. ते गाणं होतं ओ

धर्मेंद्र पुढचा सिनेमा ज्यात माला सिन्हा, अशोक कुमार आणि निम्मी, तो होता पूजा के फूल आणि संगीतकार होते मदन मोहन। मी

मेरा कसूर क्या है हे धर्मेंद्रच्या पुढच्या सिनेमाचं नाव, ज्याच्यामध्ये नंदा, ओमप्रकाश आणि शशिकला हे सर्व होते. याच्यामधलं हे गाणं शशिकलावर चित्रित केलं होतं, हे पण बऱ्यापैकी गाजलेलं होतं. अखिया छुपा के रखो जमाना शराबी तो है,

चेतन आनंद यांचा ड्रीम प्रोजेक्ट, ज्याच्याकरता त्यांनी गाईड सिनेमा सोडला, तो होता हकीकत. त्यात एक नवीन नायिका होती जिचं नाव होतं प्रिया राजवंश. आणि त्यानंतर ती चेतनानंदच्या प्रत्येक सिनेमात होती, आणि ती फक्त चेतनानंदच्याच सिनेमात होती, तिने दुसरीकडे कुठे कामच केलं नाही.

चेतनानंच्या बहुतांश सिनेमाला मदनमोहनचं म्युझिक होतं. एखादा आखरेखत सोडला ज्याला खय्यामचं होतं, तर हा काळ साधारणतः 63-64 पुरुष प्रधान संस्कृतीचा काळ होता. साधारणतः त्या काळात लग्नाला नकार देण्याचा अधिकार फक्त पुरुषांनाच असावा, पण काहीही कारण नसताना, म्हणजे व्हॅलिड कारण नसताना, एक मुलगी आणि तिच्या घरचे एका मुलाला लग्नाला नकार देतात. कारण फक्त एवढं की तो मुलगा सैन्यात आहे. या सिच्युएशनवरचं एक गाणं फारच सुंदर, खरं म्हणजे यात कुठेही धुळपद नाही किंवा असं कडवं नाही, एकदा सुरू ते शेवटपर्यंतच. आणि वाद्यही मोजकेत मदन मोहनचं होतं. मदन मोहन आणि रफी हे कॉम्बिनेशन तुम्हाला नेहमीच काहीतरी वेगळं देत राहतं. त्यातलं हे गाणं होतं. मैं ये सोच कर उस

हे गाणं सुधीरवर चित्रित केलं होतं. बघा, एखाद्याचं करिअर कसं काय असतं. सुधीर धर्मेंद्र एकाच वेळेस होते, पण तो कुठे गेला, हा कुठे राहिला, म्हणजे तुम्ही कुठले सिनेमे निवडता, काय काम करता, याच्यावर पण अवलंबून असेल. पण शेवटी नशीब म्हणा. साधारणतः सिनेमात शेवटी गाणं नसतं, सुरुवातीला असतं बऱ्याच वेळा. आणि त्या काळात शेवटी सिनेमागृहात राष्ट्रगीत वाजवायची पद्धत होती, पण लोक थांबत नाही, ते पाहून उगाच राष्ट्रगीताचा अपमान होतो म्हणून त्यांनी ते पण कॅन्सल केलं. पण हकीकतमध्ये हे गाणं खास सगळ्यात शेवटी होतं. आणि ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की कोणीही उठून जात नसे हे गाणं पूर्ण होईस तोर. कर चले हम फिदा जान तन साथियों,

संगीतकार चित्रगुप्त आणि गीतकार मजरू सुलतानपुरी. लता मंगेशकर एक चित्रगुप्तच्या मध्ये खूपच चांगली आठवण सांगतात. चित्रगुप्त रेकॉर्डिंग होतं आणि चित्रगुप्त थोडेसे उशीर आले, 5-7 मिनिटं. तर कारण काय तर त्यांची ती चप्पल तुटली होती. तर लता मंगेशकर त्यांना म्हणले की चला आपण लगेच नवीन चप्पल घेऊन घेऊ. पण चित्रगुप्त म्हणले नको, ही माझी लक्की चप्पल आहे, ही चप्पल असेल तर माझं गाणं खूप चांगलं होतं. लता मंगेशकर त्यांना म्हटलं म्हणजे आमच्या गाण्याला महत्व कमी, त्या चप्पलीला महत्व जास्त काय. पण गंगा किनारी सर्वच गाणे खूप छान होते, शीर्षक गीत तर फारच. मचलती हुई हवा में छम छम हमारे संग संग चल.

या सिनेमातलं अजून एक खूप सुंदर गाणं जे लता मंगेशकरच्या आवाजात होतं, अगर मुझसे मोहब्बत है

स्वार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 41, दशक 3, समास 8, आधिदैविक ताप। मागच्या समासात आध्यात्मिक आणि आधिभौतिक तापाचे वर्णन केले, आता आधिदैविक तापाची माहिती सावधपणे ऐका। शुभ अशुभ कर्मामुळे लोकांना देहांताच्या समयी यमयातना भोगाव्या लागतात, स्वर्ग नरक नाना भोग भोगावे लागतात, त्याला आधिदैविक असे म्हणतात। नाना दोष नाना पातके मदांधपणे अविवेक केला त्यामुळे दुःखदायक यमयातना भोगावे लागतात। शारीरिक बळ, पैशाची मस्ती, मनुष्यबळ, राजबळ, नाना सामर्थ्यांच्या बळामुळे चुकीचे कृत्य केले जाते। नीतीतत्व सोडून करू नये तेच केले जाते, त्यामुळे यमयातना भोगताना जीव जातो। डोळे झाकून स्वार्थबुद्धीने नाना अभिलाषा कुबुद्धी यांच्या सहाय्याने जमिनी पैसा स्त्रिया पदार्थ हडप केले जातात। उन्मत्तपणाने माजून जीवाचा कुटुंबाचा घात केला जातो, चुकीचे कृत्य केले जाते, म्हणून यमयातना भोगाव्या लागतात। मर्यादा सोडून वर्तन होते। ग्राम अधिपती, ग्रामसेवक, देशाचे नेतृत्व करणारा अधिपती यांनी नीती न्याय सोडला तर देशाधिपतीला राजा शिक्षा करतो, राजाला देव शिक्षा करतो। राजाने नीती न्याय न केल्यास यमयातना भोगाव्या लागतात। राजा पापी झाला, त्याने स्वार्थ पाहिला, म्हणून त्याला नरक भोगावा लागतो। राजाने राजनीती सोडली तर त्याला यम शिक्षा देतो। यमाने नीती नियम सोडले तर त्याला देवगण शिक्षा करतात। अशी मर्यादा देवाने घालून दिली आहे, म्हणून नीतीने वागावे। नीती न्याय सोडला तर यातना भोगाव्या लागतात। देवाने यमाला प्रेरणा दिली म्हणून त्याला अधिदैविक असे म्हणतात। यमयातना उदंड आहेत, त्याचे नाना प्रकार शास्त्रात सांगितले आहेत। तो भोग कदापि चुकू शकत नाही, त्याला आधिदैविक असे म्हणतात। शास्त्रामध्ये यमयातनांचे वर्णन केले आहे। यामध्ये शरीरास नाना प्रकारे त्रास दिला जातो। स्वर्गामध्ये आलेल्या प्रेतांत नाना शरीरे असतात, त्यांना भोग भोगावे लागतात। पुण्य करणाऱ्याला विलास तर पाप करणाऱ्याला यातना भोगाव्या लागतात असे शास्त्रात सांगितले आहे। त्यावर अविश्वास बाळगू नये। वेदाज्ञेने चालत नाहीत, हरिभक्ती करत नाहीत, त्यांना यमयातना भोगाव्या लागतात, त्याला आधिदैविक असे म्हणतात। अक्षोभ नावाचा नरक आहे, त्यामध्ये जुनाट किडे रवरव करीत असतात, हातपाय बांधून त्यामध्ये टाकलं जातं, त्याला आधिदैविक म्हणतात। कुंभिपाक नावाचा एक नरक आहे, त्यामध्ये कुंभाप्रमाणे एक कुंड असते, त्या कुंडाचे तोंड लहान असते, त्यामध्ये दुर्गंधी उकाडा सहन करावा लागतो, त्याला आधिदैविक ताप असे म्हणतात। चळत्या स्तंभावर चटके देणे, तापलेल्या सळीने डाग देणे, सांडशी लावणे याचे नाव आधिदैविक ताप। यमदंडाचा उदंड मार सहन करावा लागतो। पापी नराला भोगावे लागणारे भोग म्हणजेच आधिदैविक होत। पृथ्वीवर नाना प्रकारचे मार सहन करायला लागतात, त्यापेक्षा यमयातना कठीण आहेत। मेल्यावर देखील उसंत मिळत नाही, त्यास आधिदैविक म्हणतात। चार दिशांना चार जण ओढतात, कोणी धक्का मारून पडतात, कोणी ताणून मारत ओढून नेतात, त्याला आधिदैविक असे म्हणतात। उठता येत नाही, बसता येत नाही, रडता येत नाही, पडता येत नाही, यातनेवर यातना भोगाव्या लागतात, त्याला आधिदैविक असे म्हणतात। आक्रंदन करतो, रडतो, शोक करतो, घाबरतो, बारीक होऊन झिजतो, अस्थिपंजर होतो, याचे नाव आधिदैविक ताप। कर्कश्य वचने, कर्कश्य मार, यातनेचे नाना प्रकार दोषी नरांना भोगावे लागतात, त्याचे नाव आधिदैविक ताप। मागे राजदंडाची माहिती दिली, त्यापेक्षा यमदंड कठीण आहे। येथील यातना फार मोठ्या प्रचंड असतात। आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक यांचे वर्णन थोडक्यात माहितीसाठी केले आहे। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आधिदैविक ताप नाम समास अष्टम समास।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मन स्वाधीन होण्यासाठी मनापासून नाम घ्या. जगामध्ये आजपर्यंत पुष्कळ लोकांनी दानधर्म स्वार्थत्याग केला, पण त्यांच्यामध्ये कर्तेपणाची जाणीव राहिल्यामुळं खऱ्या अर्थानं त्यांना निस्वार्थी बनता आलं नाही. खरं म्हणजे आमचं मन आमच्या ताब्यात आल्याशिवाय आम्हाला निस्वार्थी बनता येणार नाही. मन कोणत्या साधनानं आम्हाला आवडता येईल? योग, याग इत्यादी साधनं त्यासाठी सांगितलेली आहेत. पण ही साधनं या काळात आम्हाला करता येण्यासारखी आहेत का? या साधनांसाठी लागणारी काळाची अनुकूलता आपण राहतो त्या परिस्थितीत आपल्याजवळ खास नाही. मन ताब्यात यायला सध्याच्या काळात नामस्मरणाशिवाय दुसरं साधनच नाही, कारण आज एक नामच भगवंतानं अवतार रूपानं आमच्यासाठी शिल्लक ठेवलेलं आहे. तेव्हा मन स्वाधीन होण्यासाठी सर्वांनी मनापासून नाम घ्या. नाम घेत असताना मनाचं स्थैर्य बिघडवणारे जे विकार आहेत त्यांना आवरण्याचा प्रयत्न करा. मनाला सर्वात मोठा विकार कोणता बाधत असेल तर तो म्हणजे अभिमान. या अभिमानासारखा आपला घात करणारा दुसरा शत्रू कोणी नसेल. तो अभिमान सोडायला आपण शिकलं पाहिजे. भगवंतानं आजपर्यंत एवढे अवतार घेतले ते सर्व अभिमान मारण्यासाठीच होते. हिरण्यकश्यपूच्या वेळी भगवंतानं अवतार घेतला, पण देव समोर उभे असताना सुद्धा त्याचा हात नमस्काराकडं न जाता तलवारीकडे गेला. यावरून त्याचा अभिमान किती तीव्र असेल याची कल्पना आपल्याला येईल. आणि तो अभिमान नाहीसा करण्यासाठी आपण कर्तेपणाची जाणीव सोडून नाम घेतलं पाहिजे. मनाची स्थिरता बिघडवणारा दुसरा शत्रू म्हणजे राग. हा राग फार भयंकर असतो. मोठमोठ्या तपस्वी लोकांची तपश्चर्या यानं धुळीला मिळवलेली आहे. हा राग आवरण्यासाठी आपल्याला राग कशामुळे येतो हे नीट समजून घेतलं पाहिजे. व्यवहारात आपल्याला नीतीची बंधनं घालून दिलेली आहेत, ती सर्व आपण पाळली पाहिजेत. नीतीच्या बंधनात राहणाऱ्या माणसाचे विकार आपोआप आवरले जातील. ही बंधनं कशासाठी घातली आहेत याचं मर्म समजून घेऊन वागलं तर राग आवरता येईल. आणि राग आवरला म्हणजे त्याच्या पोटात लपून बसलेल्या काम, लोभ, मोह इत्यादी विकारांनाही पायबंद पडेल. याप्रमाणे नीतीच्या बंधनात राहून तुम्ही आपलं मन भगवंताकडे विनम्र करा, भगवंताकडे जाऊ लागा. मन आपोआप तुमच्या मागे येईल, कारण तो त्याचा धर्म आहे. भगवंताला विसरू नका. तुमचं मन तुम्हाला आपण होऊन सहाय्य करेल याची खात्री बाळगा. नाम सुरुंगाप्रमाणे आहे. विकाररूपी मोठाले खडक ते नाम फोडून टाकतं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात. मंडळी, आज ऐकूया संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी स्वरबद्ध केलेली काही ओळखीची निवडक गीते. श्रीकांत ठाकरे हे प्रयोगशील संगीतकार आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. संगीत क्षेत्रात त्यांचं नाव आदरानं घेतलं जातच, मात्र व्यंगचित्रकार, चित्रपट समीक्षक, ते अगदी वादक आणि सिनेपत्रकार म्हणूनही त्यांचं कार्य मोलाचं आहे. एकाच वेळेस ते वादक, संगीतकार, चित्रकार, व्यंगचित्रकार, पत्रकार, चित्रपट समीक्षक, साप्ताहिक मार्मिकचे कार्यकारी संपादक, उर्दूचे अभ्यासक, या अशा अनेक गोष्टींतून त्यांचे अष्टपैलूत्व सिद्ध होते. मंडळी, आजच्या भागाची सुरुवात करूया इयत्ता तिसरीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट असलेल्या एका कवितेच्या बालगीताने. या कवितेचं बालगीत लिहिलं आहे उमाकांत काणेकर यांनी आणि श्रीकांत ठाकरे यांच्या संगीत नियोजनात गायलं आहे सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी साहेबांनी. प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलांनो हसा.

मोहम्मद रफी अत्यंत जादुई आवाजाचे लोकप्रिय भारतीय पार्श्वगायक, त्यांना भारतीय उपखंडातील महान आणि प्रभावी गायकांपैकी एक असं मानलं जातं. मोहम्मद रफी यांचा आवाज आणि अष्टपैलुत्व उल्लेखनीय होते. देशभक्तीपर गीते, दर्द असणारी गीते, रोमॅन्टिक गाणी, कव्वाली, प्रेमगीते, इतकेच नव्हे तर गझल आणि भजने शिवाय शास्त्रीय गाणी, इतकी कमालीची विविधता त्यांच्या गाण्यामध्ये होती. त्यांनी हिंदी व्यतिरिक्त उर्दू, पंजाबी, तेलुगू, मराठी अशा विविध भाषांमधून अनेक गाणी गायली. मोहम्मद रफी आणि श्रीकांत ठाकरे हे चांगले मित्र होते. हिंदी संगीतसृष्टीमध्ये अत्यंत व्यस्त असलेल्या रफी साहेबांना मराठी गाणे गायला बोलवले ते संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनीच. आणि रफी साहेबांनी जितकी काही मराठी गाणी गायली आहेत त्या सर्व गाण्यांचे संगीतकार श्रीकांत ठाकरे हेच होते. रसिक हो, संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्याकडे विविध प्रकारची मराठी गाणी गायल्यानंतर मोहम्मद रफी यांनी त्यांना आपण एक कोळीगीत करूया असे सुचवले. श्रीकांतजींनी वंदना विटणकर यांच्याकडून एक कोळीगीत लिहून घेतले आणि हे कोळीगीत गायला रफी साहेबांच्या सोबत त्यांनी पुष्पा पागधरे या गायिकेला निवडले. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेचा एक छोटासा किस्सा आहे. या गाण्याच्या नेमक्या रेकॉर्डिंगच्या वेळे वादक कलाकार बरेच नवीन होते, त्यातच संगीत सहाय्यक म्हणजेच अरेंजर नेमके त्या दिवशी येऊ शकले नव्हते आणि नव्या वादकांचा मेळ काही बसेना. त्यामुळे या कोळीगीताला संगीतकार आणि अरेंजर या दोन्ही भूमिका श्रीकांत ठाकरे यांनाच पार पाडाव्या लागल्या. परंतु रफी साहेबांनी आपला अनुभव पणाला लावून श्रीकांत ठाकरे यांना मदत करून हे गाणे उत्तम रेकॉर्ड करून घेतले. त्या काळी तशी नवीनच असलेल्या गायिका पुष्पा पागधरे, नौखा वादक संच एकीकडे आणि दुसरी

इकडे उत्तम तयारीचे रफी साहेब यांचा समन्वय साधून संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी रफी साहेब आणि पुष्पा पागधरे यांच्याकडून अतिशय सुंदर असे हे कोळीगीत गाऊन घेतले. दोस्तांनो, रफी साहेब या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी इतके रंगून गेले होते की एक अमराठी गायक गातो आहे हे खरं वाटतच नव्हतं. अहो, पहिल्या कडव्यानंतर तर त्यांनी स्वतःहून शिट्टी देखील वाजवली आहे या गाण्यात. ऐकूया संगीतकार श्रीकांत ठाकरे, गीत वंदना विटणकर यांचे आणि गायले आहे रफी साहेब आणि पुष्पा पागधरे यांनी.

रसिक हो, संगीतकार श्रीकांत ठाकरे चतुरस्त्र, सखोल, मनस्वी आणि कुटुंबवत्सल होते. ते उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, समीक्षक, पत्रकार देखील होते. ते व्हायोलिन वादनात अत्यंत निपुण होते. स्वरमंडल या वाद्यावर देखील त्यांची हुकूमत होती. 60 आणि 70 दशकात मार्मिक या साप्ताहिकामध्ये शुद्ध निषाद या नावाने सिनेमाची समीक्षा करणारे त्यांचे सदर खूप लोकप्रिय होते. त्यांना उर्दू ही भाषा उत्तम लिहिता, वाचता आणि बोलता येत होती. त्यातून रफीसाहेब यांच्याशी त्यांची स्वरांची तार जुळली. संगीतकार श्रीकांत ठाकरे हे मराठी गाण्यांचे शब्द रफीसाहेबांसाठी उर्दूमध्ये लिहून देत आणि उर्दूमधूनच ते गाणे त्यांना समजवून सांगत असत. त्याचा परिणाम बघा, रफीसाहेबांनी गायलेले प्रत्येक मराठी गाणे त्यांच्या स्पष्ट शब्दोच्चारासह गाण्यातल्या तरल भावना रसिकांच्या मनातच नाही तर थेट हृदयात पोहोचतात. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे या पुढचे सुंदर भावगीत. गाण्याच्या सुरुवातीलाच पियानोच्या, नंतर सतारीच्या आणि पाठोपाठ बासरीच्या सुंदर तुकड्याने सुरू होणारे हे गाणे त्यानंतरच्या रफीसाहेबांच्या मुलायम आवाजाने रसिकांच्या मनाची पकड घेते. तसेच दोन कडव्यांच्या मध्ये देखील सॅक्सोफोन, पियानो आणि सतार यांचा अत्यंत सुरेख मेळ साधला आहे संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी. गीत वंदना विटणकर, आवाज मोहम्मद रफी आणि संगीत श्रीकांत ठाकरे.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार श्रीकांत ठाकरे यांची काही निवडक गीते. मंडळी, दिनांक 24 डिसेंबर 1924 या दिवशी जन्मलेल्या मोहम्मद रफी यांनी मराठीमध्ये बालगीतं, भावगीतं, कोळीगीतं, गझल, चित्रपटगीतं, प्रेमगीतं, भक्तिगीतं इतकेच नाही तर कव्वाली टाईप गीते देखील गायली आहेत. पण फक्त संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्याकडेच बरं का? रफी साहेबांची सगळी मराठी गाणी केवळ अविस्मरणीय. रफी साहेब यांनी मराठी गाणी गायली ती गाण्यांच्या अर्थात शिरून, काही ठराविक शब्दांवर दिलेला जोर किंवा दिलेला किंचितसा हेल गाण्याला जादूई करून टाकतो. गाण्याच्या अशा एखाद्या तुकड्याकरता केवळ आपण ते गाणं वारंवार ऐकतो. अर्थात संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी देखील ही गाणी गाण्यातील शब्द आणि भावभावनांसह रफी साहेबांसारख्या महान पण अमराठी गायकाकडून तितक्याच कुशलतेने गाऊन घेतली होती. नक्कीच याचा हा परिणाम. रफी साहेबांच्या मधुर आणि सुरेल आवाजातील मराठी गाणी हा खरं तर एक स्वतंत्र विषय आहे. मित्रांनो, मोहम्मद रफी यांनी गायलेल्या यापुढील गाण्याला संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी मेंडोलिन आणि तबला या दोन वाद्यांनी फार सुंदर सजवले आहे. या गाण्यात अंतर्यापूर्वी मेंडोलिन वाजतं आणि या अनोख्या वाद्यांच्या स्वरातून श्रोते अंतर्याच्या पहिल्या शब्दाच्या स्वरापर्यंत अलगद जाऊन पोहोचतात. तो सांगीतिक प्रवास खूप श्रवणीय आहे. तुझे रूप सखे गुलजार असे, तुझे रूप सखे गुलजार असे, काहूर मनी उठले भलते, दिन रात तुझा ग ध्यास जडे, हा छंद जीवाला लावी पिसे. इथे पिसे हा शब्द वेड या अर्थाने, अन एकदा वेड लागलं की मग पिसेचा दुसरा अर्थ अर्थात पंख. छंद लावते वेड, अन छंदाच्या पंखाने घेतली जाते भरारी. ऐकूया मित्रांनो कव्वालीच्या स्टाईलने जाणारे हे गाणे. परत एकदा रफी साहेब, वंदना विटणकर आणि श्रीकांत

श्रोते हो, जसं घडलं तसं हे संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचे आत्मचरित्र 2002 या वर्षी प्रकाशित करण्यात आले होते. श्रीकांत ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे संगीताचे जाणकार, ते सतार उत्तम वाजवत असत. लहानपणी श्रीकांत ठाकरे हे बुलबुल तरंग वाजवत असत. सुरुवातीच्या काळात त्यांना CV पंतवैद्य हे व्हायोलिन शिकवत. वयाच्या केवळ 9व्या वर्षी 1939 साली ते व्हायोलिन वाजवायला शिकले आणि वयाच्या 14व्या वर्षी श्रीकांतजींनी व्हायोलिन वादनाचा पहिला जाहीर कार्यक्रम केला. मराठी नाटकांचे त्यांना विशेष आकर्षण होते. गझलचा ढंग आवडल्यामुळे त्यांनी उर्दू शिकायला प्रारंभ केला. कवयित्री वंदना विटणकर यांच्याकडून त्यांनी उर्दू वजनाच्या गझल मराठी शब्दात लिहून घेऊन त्या मोहम्मद रफींच्या आवाजात ध्वनिमुद्रित केल्या. श्रीकांतजींनी काही चित्रपटांना संगीत देखील दिले होते. असा हा अष्टपैलू हरहुन्नरी कलाकार दिनांक 10 डिसेंबर 2003 रोजी हे जग सोडून गेला. मंडळी, संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी स्वरबद्ध केलेल्या भावगीतांमध्ये वेगळ्या शब्दयोजनेसोबत संगीत रचनांमध्ये देखील एक वेगळाच बास दिसून लागला. वाद्यमेळ्यात सुद्धा वेगळ्या वाद्यांचा वापर जाणवू लागला. संगीत रचनेला अनुकूल अशा वाद्यांचा अंतर्भाव गाण्यात भावगीतात होऊ लागला. मग या अशा गाण्यांचे गीतकार आणि संगीतकार वेगळ्या पठडीतल्या चाली देणारे असे झाल्यावर गाण्याला आवाजही वेगळा हवा ना. पण वेगळा म्हणजे किती वेगळा, तर चक्क मराठी भावगीतांसाठी अमराठी गायकाचा आवाज घेतला गेला आणि ते गायक म्हणजे जगप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी. मराठी भावगीतांचे गाण्यांचे असे वेगळे विश्व निर्माण करणारे संगीतकार श्रीकांत ठाकरे, गीतकार वंदना विटणकर आणि गायक रफी साहेब या संगीतकार गीतकार गायक या संगीत त्रिवेणीने अनेक उत्तम मराठी भावगीतं दिली. त्यातीलच गाजलेले एक भावगीत म्हणजे यापुढील हे एक मस्त गीत. हा रुसवा सोड सखे, पुरे हा बहाणा सोड ना अबोला. तुम्हाला सांगतो मित्रांनो, रुसणं खोटं खोटं रागवणं हा खरं तर स्त्रियांचा एक विशेष गुणच म्हणा ना. बरं, हा जो लटका राग रुसवा असतो ना, तो असतो कोणावर? तर आपल्याच जवळच्या किंवा हक्काच्या व्यक्तीवर. या रुसव्यात देखील एक वेगळीच मजा असते मंडळी. असं म्हणतात, प्रेम हे जेव्हा आतून म्हणजे अगदी खोलवर असतं तेव्हा या गोष्टी आपसुकच घडतात. पुरुष हे तसं म्हटलं तर फार भोळे असतात बरं. स्त्रीसुलभ हट्टापुढे प्रत्येक पुरुषाला झुकावंच लागतं. जेव्हा रुसवा फुगवा येतो तेव्हा मनाचं झुरणं देखील आपोआप येतं. लाडीक रुसवा हे तर वेगळंच प्रकरण असतं. चेहऱ्यावर रुसल्याचा भाव कितीही लपवायचा म्हटलं तरी लपत नाही. तुमचे डोळे सर्व काही सांगत असतात. त्यावेळी तिला अपेक्षित असतो तो त्याचा सहवास. नुसता हातात हात जरी घेतला तरी तिची कळी खुलते आणि मग जोडीदार देखील या तिच्या अदांवर फिदा होतो. त्याला मग कशाचंच भान उरत नाही. रसिक हो, आपल्या प्रियेचा हा लटका रुसवा घालवायला आपला नायक बघा किती आणि कसे प्रयत्न करतो आहे ते. तो शेवटी म्हणतोय, मी पूर्णपणे कुर्बान म्हणजेच समर्पित झालो तुला. आता तरी छळवाद पुरे झाला, आता तरी रुसवा सोड सखे. ऐकूया रसिक हो, कव्वालीच्या वाटेने जाणारे आणि सतारीच्या परिणामकारक वापराने नटलेले हे मस्त गाणे. रफी साहेब, वंदना विटणकर आणि श्रीकांत ठाकरे.

रसिक हो, रफी साहेबांना मराठीत मिळालेल्या यशात त्यांच्या गुणवत्तेचा वाटा निर्विवादपणे आहे. कुठल्याही तऱ्हेचे गाणे सहजपणे गाण्याची वादातीत क्षमता, त्या गाण्यात योग्य ते भाव चपखलपणे आणण्याची आश्चर्यकारक देणगी, त्यासोबत तो वेड लावणारा मखमली मुलायम स्वर, ही रफी साहेबांची गुणवत्ता प्रचंड महान होती. मित्रांनो, विविधतेने नटलेले आपले हे विश्व, इथे अनेक सुंदर सुरम्य गोष्टी आहेत, हळुवार अलवार नाती आहेत, निसर्गात भरून उरलेले संगीत आहे. मग मनात एकच विचार येतो, कुणी बनवलं बरं हे जग, कसं बनवलं असेल हे जग. त्या निर्मात्याला कधी आपण निसर्ग म्हणतो, तर कधी देव म्हणतो, तर कधी विधाता. त्याला शोधण्यासाठी मग आपण खूप काही करत असतो. अनेक संत महंत सांगून गेलेत की देव कुठे अन्यत्र नाही, तो आपल्यातच वसलेला आहे. रसिक हो, अगदी हेच सांगत आहेत वंदनाताई विठणकर आपल्या आजच्या भागाच्या या अंतिम गीतातून. एखाद्या कळीचे हळुवार फुलून फूल बनते, त्यातून धुंद असा गंध वाऱ्यावर पसरत राहतो, कसे बनते हे सारे. एखाद्या झऱ्याकाठी नुसते शांत बसले तरी मनातील तरंग शांत होतात, चित्तवृत्ती उल्लसित होतात. कुठून मिळते ही संजीवनी? हे सारं तो ईश्वरच तर देत असतो आपल्याला. त्याला शोधायला पाहायला मग आपण अधिक आतुर होतो. पूजा अर्चा उपास तापास असे कितीतरी विविध उपाय करत बसतो आपण, पण तो देव इथल्या कर्मकांडात नाही तर अवघ्या चराचरात भरलेला आहे हेच सत्य. ईश्वर फक्त मूर्तीमध्ये नाही तर इथल्या अणुरेणूत आहे. त्याची सूक्ष्मता, त्याची भव्यता, त्याची दिव्यता स्वतःपासून इतरांच्यात आहे हे आपल्याला उमगलं पाहिजे. आपल्याला असा देव दिसत राहायला हवा. मग देव शोधत बसण्याची आंधळी कोशिंबीर खेळायची तरी कशाला. मित्र हो, ऐकूया ईश्वराचा ठावठिकाणा आपल्या अंतःकरणातच शोधायला लावणारे हे गीत. रफी साहेबांच्या मखमली आवाजात हे गाणं ऐकणं हा एक खरोखरच सुंदर अनुभव आहे. सोपी चाल आणि अर्थपूर्ण शब्द. रफी साहेबांनी गायलेले हे पहिले मराठी गीत बरं का? ऐकूया रसिक हो, संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी मालकंस या रागामध्ये स्वरबद्ध केलेले वंदना विठणकर यांचे रफी साहेबांनी गायलेले हे अप्रतिम गीत. शोधीसी मानवा राऊळी मंदिरी नांदतो देव हा आप.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांने. कालाये तस्मै नमः. की पुरुष बलि नहीं होत, समय होत बलवान, भिल्लन लुटत गोपिका वही अर्जुन वही बाण. अर्थात करणारे करवणारे तुम्ही आम्ही कुणी नसतो, काळ आपल्याकडनं हे करवून घेत असतो. आणि एकदा का काळ संपला की धनुर्धारी अर्जुनाला गुरुवाख्याचा बाण चुकवता आला नाही. तुम्ही मला सहज असं म्हणाल की मी हे नेहमीच सांगतो, राज खन्ना असो, अमिताभ बच्चन असो, राज कपूर असो, पण हे सर्वांनाच लागू आहे. सर्वांना म्हणजे तुम्ही आम्ही या पृथ्वीवर जन्म घेणारे सर्वांना हेच लागू आहे, हेच तत्व आहे. कालाये तस्मै नमः या अंतर्गत आपण राज कपूर, दिलीप कुमार यांची गोष्ट ऐकली आहे. त्यानंतर साहजिक हा प्रश्न श्रोत्यांकडनं आणि माझ्या मित्रांकडनं बरेच वेळा विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर आज देतो आहे की आज आपण कहाणी सदाबहार अभिनेते धर्मेंद्रची सुरू करणार आहोत. आई मिलन की बेला हा एक अत्यंत गाजलेला आणि यशस्वी सिनेमा यात धर्मेंद्र सहाय्यक अभिनेता होता. हिरो राजेंद्र कुमार आणि हिरोईन सायरा बानू. अर्थात त्याला बेस्ट सपोर्टिंग ऍक्टरचं नॉमिनेशन पण मिळालं होतं, पण त्याला काही केलं तरी बक्षीस मिळालं नाही. एवढंच काय तर धर्मेंद्रच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याला एकदाही फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं नाही. असो, या सिनेमाचं संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. हा सिनेमा जेव्हा बनला म्हणजे हा 62-63 वेळ आहे. रफी आणि लता मंगेशकर यांचं भांडण सुरू होतं रॉयल्टीवरून. रॉयल्टी म्हणजे जितकं गाणं लोकप्रिय होतं आणि जितक्या वेळा ते वाचतं रेडिओवर, त्याच्यावरनं ह्या रेकॉर्डिंग कंपन्या ज्या असतात म्हणजे HMV वगैरे, पॉलिडॉर, हे एक ठराविक रक्कम त्या निर्मात्यांना देतात आणि निर्माते मग ते संगीतकाराला देतात. पण लता मंगेशकरचं म्हणणं असं होतं की या रॉयल्टीत आमचाही हिस्सा असायलाच हवा, कारण हे गाणं आम्ही म्हणतो त्यामुळे आमच्यामुळेच हे लोकप्रिय होतं. मोहम्मद रफींचं म्हणणं याच्या उलट होतं. ते म्हटलं की एकदा आम्हाला पैसे दिले संगीतकाराने की आमचं काम संपलं, उद्या गाणं लोकप्रिय झालं नाही तर आम्ही काही पैसे परत करणार नाही आहे. पण खरंच हमसाया सिनेमा जो होता, जॉय मुखर्जींनी काढलेला, तो काही फार चालला नाही, त्यामुळे मोहम्मद रफीनी गायलेल्या गाण्यांचे सर्व पैसे त्याला परत केले होते. पण तरी लता मंगेशकर आपला ऐका सोडायला तयार नव्हते आणि त्या म्हटले मोहम्मद रफी बरेचसे फॉरेनचे टूर करतात त्यामुळे त्यांना पैशाची एवढी काही गरज नाही, पण इथे जे लोक भारतात असतात त्यांना नेहमीच काम मिळेल असं नाही, त्यामुळे त्यांनाही रॉयल्टीची रक्कम तेव्हा मात्र जरूर कामी येईल. खरंच ती रॉयल्टीची रक्कम कामा येते का नाही येत, एक गंमत तुम्हाला सांगतो. ज्या गाण्यामुळे लता मंगेशकरचं नाव झालं, 1949 सिनेमा होता महल, आएगा आने वाला आएगा, संगीतकार होते खेमचंद प्रकाश. आणि हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की या गाण्यानंतर त्यांनी आधी रेकॉर्डवर गायकाचं नाव लिहायचे नाहीत, उलट ज्याने ते पडद्यावर गायलं आहे त्या पडद्यावरच्या त्यांचं नाव लिहायचे. ज्यात मधुबालानी कामिनीची भूमिका केली होती त्या रेकॉर्डवर कामिनी हे नाव राहायचं. पण नंतर जेव्हा लोकांनी बरीच चौकशी केली तेव्हा त्यांना कळलं की हे गाणं लतानी गायलेलं आहे, आणि नंतर तेव्हापासून ती सुरुवात झाली की ज्यांनी गाणं गायलं त्यांचं नाव रेकॉर्डवर राहायचं. पण हे गाणं इतकं लोकप्रिय झालं होतं की 10 वर्षात याची रॉयल्टी जवळपास 3-4 लाखाच्या वर गेली. आणि सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधीच खेमचंद प्रकाश यांचं निधन झालं, तर मी रॉयल्टी क्लेम करायला कोणी येतच नव्हतं. शेवटी पोस्टाने स्वतः पुढाकार घेऊन यांचे खरंच वारसदार कोण आहेत हे पाहण्याचा जेव्हा प्रयत्न केला तर ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. सरतेशेवटी खेमचंद प्रकाशची बायको गोरेगावच्या लोकल स्टेशनला भीक मागताना आढळली होती. म्हणजे खरंच ज्यांना आवश्यकता असते रॉयल्टीची त्यांच्यापर्यंत ती पोचते का हा एक प्रश्न. पण तरी आई मिलन की बेलामध्ये शंकर देखसन तेव्हाचे खूप आघाडीचे संगीतकार होते, त्यांची फी पण जास्त होती, त्यांचा ऑर्केस्ट्रा पण सगळ्यात मोठा होता, आणि मुख्य म्हणजे दे वेर टेक्नो सेव्ही. तुम्हाला सांगतो लता आणि रफी बरोबर गायला तयार नव्हते, म्हणून त्यांनी हे गाणं दोघांकडनं वेगळं वेगळं गाऊन घेतलं आणि नंतर ते मिक्स केलं. हे गाणं तुम्ही आत्ता जरी ऐकलं तरी तुम्हाला असं वाटणारच नाही की हे वेगळं वेगळं गायलं होतं. ते गाणं होतं ओ

मेरा कसूर क्या है हे धर्मेंद्रच्या पुढच्या सिनेमाचं नाव, ज्याच्यामध्ये नंदा, ओमप्रकाश आणि शशिकला हे सर्व होते. याच्यामधलं हे गाणं शशिकलावर चित्रित केलं होतं, हे पण बऱ्यापैकी गाजलेलं होतं. अखिया छुपा के रखो, जमाना शराबी तो है,

चेतन आनंद यांचा ड्रीम प्रोजेक्ट, ज्याच्याकरता त्यांनी गाईड सिनेमा सोडला, तो होता हकीकत. त्यात एक नवीन नायिका होती जिचं नाव होतं प्रिया राजवंश, आणि त्यानंतर ती चेतनानंदच्या प्रत्येक सिनेमात होती, आणि ती फक्त चेतनानंदच्याच सिनेमात होती, तिने दुसरं कुठे कुठे कामच केलं नाही.

0: चेतनानंदांच्या बहुतांश सिनेमाला मदनमोहनचं म्युझिक होतं. एखादा आखरेखत सोडला ज्याला खय्यामचं होतं, तर हा काळ साधारणतः 63-64 पुरुष प्रधान संस्कृतीचा काळ होता. साधारणतः त्या काळात लग्नाला नकार देण्याचा अधिकार फक्त पुरुषांनाच असावा, पण काहीही कारण नसताना, म्हणजे व्हॅलिड कारण नसताना, एक मुलगी आणि तिच्या घरचे एका मुलाला लग्नाला नकार देतात. कारण फक्त एवढं तो मुलगा सैन्यात आहे. या सिच्युएशनवरचं एक गाणं फारच सुंदर, खरं म्हणजे यात कुठेही ध्रुवपद नाही किंवा असं कडवं नाही, एकदा सुरू ते शेवटपर्यंतच. आणि वाद्यही मोजकेत मदन मोहनचं होतं. मदन मोहन आणि रफी हे कॉम्बिनेशन तुम्हाला नेहमीच काहीतरी वेगळं देत राहतं. त्यातलं हे गाणं होतं.
1: मैं ये सोच कर उसके

हे गाणं सुधीरवर चित्रित केलं होतं. बघा, एखाद्याचं करिअर कसं काय असतं. सुधीर धर्मेंद्र एकाच वेळेस होते, पण तो कुठे गेला, हा कुठे राहिला, म्हणजे तुम्ही कुठले सिनेमे निवडता, काय काम करता, याच्यावर पण अवलंबून असेल. पण शेवटी नशीब म्हणा. साधारणतः सिनेमात शेवटी गाणं नसतं, सुरुवातीला असतं बऱ्याच वेळा. आणि त्या काळात शेवटी सिनेमागृहात राष्ट्रगीत वाजवायची पद्धत होती, पण लोक थांबत नाहीत हे पाहून उगाच राष्ट्रगीताचा अपमान होतो म्हणून त्यांनी ते पण कॅन्सल केलं. पण हकीकतमध्ये हे गाणं खास सगळ्यात शेवटी होतं. आणि ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की कोणीही उठून जात नसे हे गाणं पूर्ण होईस तोर. कर चले हम फिदा जान तन साथियो अब तुम्हारे हवाले वतन साथियो.

संगीतकार चित्रगुप्त आणि गीतकार मजरू सुलतानपुरी. लता मंगेशकर चित्रगुप्तच्या मध्ये खूपच चांगली आठवण सांगतात. चित्रगुप्त रेकॉर्डिंग होतं आणि चित्रगुप्त थोडेसे उशीर आले, 5-7 मिनिटं. तर कारण काय तर त्यांची ती चप्पल तुटली होती. तर लता मंगेशकर त्यांना म्हणले की चला आपण लगेच नवीन चप्पल घेऊन घेऊ. पण चित्रगुप्त म्हणले नको, ही माझी लक्की चप्पल आहे, ही चप्पल असेल तर माझं गाणं खूप चांगलं होतं. लता मंगेशकर त्यांना म्हटलं म्हणजे आमच्या गाण्याला महत्व कमी, त्या चप्पलीला महत्व जास्त काय. पण गंगा किनारी सर्वच गाणे खूप छान होते, शीर्षक गीत तर फारच. मचलती हुई हवा में छम छम हमारे संग संग चले गंगा की लहरें.

0: यासिनमधलं अजून एक खूप सुंदर गाणं जे लता मंगेशकरच्या आवाजात होतं.
1: अगर मुझसे मोहब्बत है